0: ಕೇಳಿದ್ರೆ ಈ ಬೆಳಿಗ್ಗೆ 8:30 ಮಿಕ್ಸ್ ಮೆಲೋಡಿ ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಹಿಂದಿ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳು ಮೂಡಿ ಬರಲಿವೆ. 10:00 ಹಾಡು ಮಾತಾಡು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನೇರ ಫೋನ್ ಇನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ನಡೆಸಿಕೊಡೋಣ. 0828220044 ಕೇಳುಗರು ಕರೆ ಮಾಡಿ ವಿಶ್ವ ಪರಿಸರ ದಿನದ ಕುರಿತು ಮಾತನಾಡಬಹುದು. ಕೆಳಗರೆ ಗಮನಿಸಿ, ಹಾಡು ಮಾತಾಡು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಇಂದು ವಿಶ್ವ ಪರಿಸರ ದಿನದ ಕುರಿತು ನೇರ ಫೋನ್ ಇನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಆಕಾಶವಾಣಿ ಭದ್ರಾವತಿ ಶಿವಮೊಗ್ಗ ವೇಳೆ 6:55 ಇನ್ನು ಮುಂದೆ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹ ಪ್ರಸಾರ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ವಾರ್ತೆಗಳು.
1: ಇಎಂ ಆಕಾಶವಾಣಿ ಸಂಪ್ರತಿ ವಾರ್ತಾ ಶ್ರೂಯಂತಾಂ. ಪ್ರವಾಚಕೋ ನರೇಂದ್ರ ದತ್ತ ಸೇನವಾಲ. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य गुजरातस्य दमनक्षेत्रस्य भ्रमणं करिष्यति. सः सूरत नगरे राजमार्गस्य विद्युदुत्पादन प्रकल्पस्य औद्यमिक क्षेत्रस्य च कृते 8,18,000 crore rupees बहुविध विकास परियोजनानां समर्पणं शिलान्यासं च करिष्यति. श्रीमोदी सूरत नगरे 200 शय्या युक्तं ESIC इति चिकित्सालयम् अपि उद्घाटयिष्यति, यत् विशिष्ट क्षेत्रेषु आधुनिक माध्यमिक स्वास्थ्य सेवाः प्रदास्यति. प्रधानमन्त्री गुजरात सर्वकारस्य अनेकेषां महत्वपूर्णानां उपक्रमाणाम् उद्घाटनमपि करिष्यति, येषु आधुनिक विद्युत वितरण उन्नयनम्, उन्नत अपशिष्ट व्ययनम्, पेट्रोलियम् चेत्यादीनि अन्तर्भवन्ति. सायंकाले प्रधानमन्त्री मोदी दमननगरं गत्वा प्रायः 77,900 crore rupees विकास परियोजनानां शिलान्यासं करिष्यति. एतासु परियोजनासु स्वास्थ्यसेवा, नागरिक विमानयानम्, पर्यटनम्, अवसंरचना, सम्पर्कः, जनकल्याणम् इत्यादीनि विविध क्षेत्राणि सम्मिलितानि सन्ति. प्रधानमन्त्री नमो विमानस्थानकस्य, नमो चिकित्सालयस्य च नूतन भवन सहितं प्रायः 44,300 crore rupees परियोजनानां उद्घाटनं संपर्कं च अपि करिष्यति. नूतन विमानस्थानक टर्मिनल इत्यनेन क्षेत्रीय वायुसंपर्कः महत्वपूर्ण रूपेण वर्धिष्यति, अपि च अस्य प्रदेशस्य आर्थिक वृद्धि च सुकरा भविष्यति. भारतीय रिजर्व बैंक इत्येतत् द्वैमासिक्याः मौद्रिक नीत्याः घोषणां करिष्यति. RBI इत्यस्य प्रमुखः संजय मल्होत्रा अद्य प्रातः मौद्रिक नीति समित्या कृतानां निर्णयानां उद्घोषणं करिष्यति. FBI रिसर्च रिपोर्ट इत्यस्य अनुसारं वर्धमान मुद्रास्फीतिः, क्रूड मूल्यानि, अवमूल्यन रूप्यकाणि, संभाव्य दुर्बलं वर्षाकालं इत्यादीनां समस्यानां निवारणार्थं रेपो इत्यस्य मितौ वृद्धि समुचितोपायः न भविष्यति. तद्विहाय RBI अल्पकालिक लाभांश मिति साधनानि, द्रव्यता उपायांच उपयुज्य विपण्याः विकृति परिहर्तुं, वित्तीय स्थिरतां च समर्थयितुं शक्नोति. SBI इत्यनेन संसूचितं यत् भारतं सापेक्षक रूपेण प्रबलं समष्टि आर्थिक मूल्यं निरन्तरम् अनुभवति, तथा च वर्तमान मुद्रास्फीति प्रतिसन्धि बहुधा बाह्य कारणानां, विशेषतः पश्चिम एशियायाः भू राजनैतिक समस्यया अशोधित मूल्यानां वर्धनेन च प्रेरिता अस्ति. लोकसभायाः पूर्व महासचिवः, संवैधानिक विशेषज्ञः च सुभाष सी कश्यपः दीर्घकालं यावत् अस्वस्थतायाः अनन्तरं गतदिने राजधानी

0: दिल्ल्यां नवदिल्ल्यां निधनम् उपगतः असौ सप्तनवति वर्षीयः आसीत् एकम राष्ट्रम एक निर्वाचनम इति विधे निर्माणाय संघटितायाः उच्चस्तरीय समित्याः सदस्यः अपि आसीत् डॉक्टर कश्यपः अधिक पुस्तकानां लेखकः सः गत शताब्दस्य 83 तमाब्दात् 90 तम शताब्दं यावत् लोकसभायाः महासचिव रूपेण कार्यं कृतवान् प्रवर्तन निदेशालयेन मिजोरम राज्यस्य चंपाई क्षेत्रे नव परिसरेषु अन्वेषणं कृतम् एतत् अन्वेषणं धनशोधन सम्बद्धस्य प्रकरणस्य सन्दर्भे वर्तते यत्र 77.9 कोटि रूप्यकाणां अपराधस्य आयः सम्मिलितः अस्ति प्रवर्तन निदेशालयेन उक्तं यत् अन्वेषणेन ज्ञातं यत् बरवा देशस्य नागरिकाः जोखावथर चंपाई नगरयोः माध्यमेन सीमा शुल्कं विना तीआउ नद्याः पारं भारते शुष्कवृक्षाणां तस्करणं विधाय सीमायां स्थानीय सुगमकर्ताभ्य च वस्तुवाहनानि समर्पयन्ति स्म विदेश मंत्री डॉ जयशंकरः यः नवदिल्ल्यां वेनेजुएला देशस्य कार्यवाहक राष्ट्रपतिना डेल्सी रोड्रीज इत्यनेन सह अमिलत् द्वावेव नेतारो भारत वेनेजुएला देशयो संबंध विषये चर्चां कृतवन्तौ ऊर्जा व्यापार निवेश स्वास्थ्य सेवा वाहन च इत्यादि क्षेत्राणि अधिकृत्य सहयोगं वर्धयितुं नूतनान् अवसरान् च अन्विष्यताम् इति वार्ताः
1: समय 7 घंटे आकाशवाणी भद्रावती शिवमोग्गा
2: ರೀ ಸ್ಕೂಲ್ ಎಲ್ಲ ಇನ್ ರೀಓಪನ್ ಆಗ್ತದೆ
3: ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಮತ್ತೆ ಶೂಸ್ ಹೋದ ವರ್ಷದ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಹೇಗೆ
2: ಯಾಕ್ರಿ ಅವ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಹೊಸದೇ ಬೇಕು ಅಂತಿದ್ದಾನೆ
3: ಓ ಹಾಗಾದ್ರೆ ಫೀಸು ಆ ಬುಕ್ಸ್
4: ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಎಜುಕೇಶನ್ ಅಂತ ಬಂದಾಗ ಈ ತರ ಯಾವುದೇ ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ ಬೇಡ ಮಣಪುರಂ ಫಿನಾನ್ಸ್ ನೀಡ್ತಿದೆ ಎಜುಕೇಶನ್ ನೀಡ್ಸ್ ಗಾಗಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಗೋಲ್ಡ್ ಲೋನ್ ಕರೆ ಮಾಡಿ 1800-420-2233
5: ಶಿವಮೊಗ್ಗ ತಾಲೂಕು ಎಲವಟಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವ ಜಗದ್ಗುರು ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಪ್ರೌಢಶಾಲೆಗೆ ಸೇರುವ 8, 9, 10 ತರಗತಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಸುವರ್ಣಾವಕಾಶ ಹೊಸದಾಗಿ ಸುಸಜ್ಜಿತವಾದ ಬಾಲಕರ ಉಚಿತ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಅನ್ನ ಪ್ರಾರಂಭಿಸಲಾಗಿದೆ ಮೊದಲು ಸೇರುವ 50 ಬಾಲಕರಿಗೆ ಮಾತ್ರ ಅವಕಾಶ ಅನುಭವಿ ಶಿಕ್ಷಕ ವೃಂದದ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಇರುತ್ತದೆ ಶಾಲಾ ಶುಲ್ಕ ಸಮವಸ್ತ್ರ ಪಠ್ಯ ಪುಸ್ತಕಗಳು ಎಲ್ಲಾ ಸೌಕರ್ಯಗಳು ಉಚಿತ ಸಂಪರ್ಕಿಸಬೇಕಾದ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9480302664 9843155850 ಪ್ರಕಟಣೆ ಆನಂದಪುರ ಸಂಸ್ಥಾನ ಬೆಕ್ಕಿಂಕಲ್ ಮಠ